शुभ प्रभात श्रोते हो. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 19 आषाढ 1948 अर्थात दिनांक 10 जुलै 2026. यावेळी सकाळचे 5:58:40 होत आहेत. आमच्या प्रातसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यानं.

विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून आम्ही बोलत आहोत. 6 वाजत आहेत. काही क्षणांतच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ICU रुग्णांमध्ये कृत्रिम जीवन आधार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर दीपक जेसवाणी. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं राजन लाखे यांचं. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. यानंतर ऐकूया धडाकेबाज या चित्रपटासाठी सुदेश भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत. रचनाकार प्रवीण दवणे आणि संगीतकार अनिल मोहिले.

0: काय म्हणावं, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगा वेगळी दोस्ती ही त्याचे घिमे शक्कर,
1: दोस्ती तुटायची ना।

0: असा मी अशी ती या चित्रपटातलं हे गीत होतं, अतुल काळे यांनी गायलेलं. यानंतर ऐकूया हाफ तिकीट या चित्रपटातलं हे गीत. आवाज आहे हर्षवर्धन वावरे यांचा, रचना क्षितिज पटवर्धन यांची.
1: उष्टपाष्ट बास म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीचा आपल्या हातात,
0: आणि संगीत आहे प्रकाश कुमार यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं हे गीत ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. यानंतर अजित परब यांनी गायलेलं इंद्रनील तावडे यांचं हे गीत ऐकूया. संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, याबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपला. एफ एम बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ICU रुग्णांमध्ये कृत्रिम जीवनाधार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर दीपक जेसवाणी. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे 6940067256001 आणि 2529266. तर ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता. विविध भारतीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यावेळी 9 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणांतच मुंबईहून.

0: हेलो
1: हेलो
0: हाँ नमस्कार मैडम नमस्कार जयस्वानी डॉक्टर साहेब नमस्कार
2: नमस्कार
0: सर मला माझे दोन जवळचे नातेवाईक जे आयसीयू मध्ये ऍडमिट होते सर एक बघण्यात आलेले आहे की आयसीयू मध्ये जेव्हा पेशंट एक दोन महिन्यासाठी ऍडमिट असतो किंवा फ्रॅक्चर झालाय किंवा अजून काही त्याचं हे झालेलं आहे तर त्यामध्ये सर त्यांना बेड सोर होतात आणि बेड सोर मुळे बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात आणि मला वाटतं ते त्याच्यामध्ये सेप्टिसिमिया वगैरे होतं आणि त्या पेशंट मग सेप्टिसिमिया झाला की पेशंट वाचण्याची शक्यता जवळपास नसते साधारण वयस्कर साधारण पेशंट मध्ये 60 ते 70-80 याच्यामध्ये तर मला या संदर्भात विचारायचं होतं की हे बेड सोर का होतात एवढी स्वच्छता घेऊ नये आयसीयू मध्ये आणि हे सर्व करू नये.
2: खूप जरुरी सवाल आहे तुम्ही जे विचारलं. बेडसोर ज्या पेशंटला मुवमेंट करता येत नाही जो लांब बिस्तरवर राहते ज्याला मुवमेंट करता येत नाही चालता येत नाही त्यांची जी स्किन राहते त्याचा प्रेशर नेक्रोसिस होतो म्हणजे त्या भागाला मागे मागच्या भागाला संडासच्या रास्त्याच्या आजूबाजूला जी ज्या जागा राहते त्याला कॉन्स्टंट प्रेशर निर्माण होते तिकडे रक्त सप्लाय कमी होते त्या भागाला रक्त सप्लाय कमी झाल्याने ती स्किन डेड होते नेक्रोटिक होते आणि तिकडे स्किन खराब होण्याचे झाली तर कोणताही बॅक्टेरिया कीटाणू जीवाणू तिकडून एंटर करू शकते शरीरामध्ये आणि तिकडे एक मोठा एरिया निर्माण होतो ज्यामध्ये स्किन नसते आणि त्याच्या स्किनच्या खाली जे सॉफ्ट टिश्यू आहे मसल्स आहेत मांसपेशी आहेत ते असतात तर तिकडे बेडसोर इन्फेक्शन लवकर होते. आपलं स्किन एक चांगला बॅरियर आहे तुम्ही कितीही बॅक्टेरिया स्किनवर टाकले जीवाणू टाकले तर आपल्याला इन्फेक्शन होणार नाही पण जर ते स्किन नाही आहे तर अंडरलाईंग जे स्ट्रक्चर्स आहेत सॉफ्ट टिश्यू आहेत त्याच्यामध्ये लवकरात लवकर इन्फेक्शन सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन होऊ शकते त्याला बेडसोर म्हणतात कारण की ते प्रेशर एरियामध्ये जिकडे हड्डी आहे आपली त्याच्यावर स्किनला आणि सॉफ्ट टिश्यूला प्रेशर निर्माण होते कारण की पेशंट पोझिशन चेंज करू शकत नाही. तर डॉक्टरांचा आणि नर्सेसचा रोल काय आहे की एअरबेड टाकावं त्यांची स्किन ड्राय ठेवावी आणि त्याची जी पोझिशन आहे पेशंटची 3 ते 4 तासामध्ये चेंज करत राहावं. जर ते नाही केलं तर ब्रेकथ्रू होण्याची शक्यता असते पण हे केल्यावरही पेशंट रिलेटेड फॅक्टर्स असतात. खूप ओबेस मोठा पेशंट आहे बहुत बूढे पेशंट आहे बहुत कमजोर आहे जिनके प्रोटीन्स कम है जो बिल्कुल भी हिल नहीं सकते जिनकी स्किन बहुत ही डेलिकेट है ऐसे कई पेशेंट रहते हैं जिनमें सब कुछ करने के बाद भी बेड सोर होता है. ज़ीरो नहीं कर सकते उसको आप कितना भी अच्छा केयर करें. इवन अमेरिका के हॉस्पिटल्स में बड़े सिटीज़ के हॉस्पिटल्स में भी उसका इंसिडेंस है उसको आप पूरी तरह से शून्य नहीं कर सकते. बेड सोर डेफिनेटली एक जनरल नर्सिंग का एक क्वालिटी पैरामीटर है नहीं होना चाहिए लेकिन फिर भी समझ लीजिए 10 में से 1 पेशेंट को होता है और इसको ट्रीट करना बहुत मुश्किल है. इसमें से इन्फेक्शन हो सकता है और पेशेंट अगर खड़ा हो जाए या चलना फिरने लगे तो वो सबसे आसान तरीका है बेडसोर को प्रिवेंट करने का और ट्रीट करने का. तो जब तक पेशेंट चलेगा नहीं वो बेडसोर ठीक नहीं होगा. बहुत मुश्किल है उसको ठीक करना.
1: जी अगर पेशेंट मूविंग नहीं है तो ये हो सकता
2: जी,
1: है
2: जी, जी, हो जी, सकता जी. है.
1: डॉक्टर क्या इसके प्रकार हैं जैसे जो आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट दिया जाता है इसके प्रकार
2: जी,
1: क्या है?
2: आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट डिपेंड करता है कि हमारा कौन सा अवयव खराब हो रहा है
1: जी.
2: अगर आप सबसे कॉमनली लिया जाए तो आईसीयू में अराउंड 25% लोगों को किडनी फेलियर होता है. शरीर में कहीं भी कोई गड़बड़ी रही ब्लड प्रेशर लो हो रहा है कहीं इन्फेक्शन है तो किडनी सबसे कॉमनली अफेक्ट होती है क्योंकि किडनी को ब्लड सप्लाई हर मिनट मिलता रहता है तो जैसे ही कहीं ब्लड प्रेशर कम हुआ सबसे पहले किडनी अफेक्ट होती है. तो अगर किडनी फेलियर हुई तो जनरली ये दोनों किडनियाँ इन्वॉल्व होती हैं कोई एक किडनी इन्वॉल्व नहीं होती. दोनों किडनियाँ अफेक्ट होती हैं उनमें बीमारी आती है सूजन आती है और वो काम करना कम कर देती हैं. ऐसे वक्त हमारा काम क्या है कि जब तक ये इन्फेक्शन हम लोग ठीक नहीं कर पा रहे हैं पेशेंट की बीमारी ठीक नहीं कर पा रहे तब तक हम सपोर्ट दें तो ऐसे कंडीशन हम डायलिसिस सपोर्ट देते हैं. अगर पेशेंट को निमोनिया है लंग्स वीक हैं या लंग्स में पानी भर गया है सांस लेने में तकलीफ है उसको बोलते हैं ARDS तो हम लोग लंग्स के लिए वेंटिलेटर का सपोर्ट देते हैं या इसी तरह हार्ट अगर कमजोर है तो हार्ट का सपोर्ट. ऐसे अलग अलग आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट होते हैं डिपेंडिंग कि पेशेंट के क्या बीमारी है कौन सा ऑर्गन इन्वॉल्व हुआ है.
1: जी. क्योंकि बहुत बार वेंटिलेटर ये एक ही लाइफ सपोर्ट सबको पता रहता है कि यही है लाइफ सपोर्ट और लेकिन अलग अलग बीमारी के अलग अलग लाइफ सपोर्ट होते हैं. जी श्रोताओं आप सुन रहे हैं क्रिटिक केयर हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सीताबर्डी नागपुर. हेलो डॉक्टर ये लाइव फोन इन कार्यक्रम और आज का विषय है आईसीयू पेशेंट्स में दिया जाने वाला कृत्रिम जीवन आधार आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट और इस विषय पर

0: इसी के साथ मिश्र संगीत का प्रोग्राम संपन्न होता है. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. MPSCच्या स्पर्धा परीक्षा CBT पद्धतीनं घेण्याच्या आणि नॉर्मलायझेशन लागू करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे बेलापूर इथल्या MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनकर्त्यांशी MPSC प्रशासनानं चर्चा न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आजपासून काळी फीत लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. CBT पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. भंडारा इथल्या 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी साहित्य, उपकरणं आणि मशिनरी खरेदी प्रक्रियेत अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर 15 दिवसात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली. खरेदी प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचं सांगतानाच त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाईसह भविष्यात अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी सुधारात्मक उपाययोजना करण्यात येतील असं ते म्हणाले. राज्यातील जिल्हास्तरावर कार्यरत 304 IT तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त न करता त्यांचं समायोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ई ऑफिस, ई डिस्ट्रिक्ट, आपलं सरकार सह विविध डिजिटल योजनांच्या अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला सातत्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. भूवैकुंठ समितीनं अड्याळ टेकडी हडप करण्याच्या कथित प्रयत्नांचा पत्रकार परिषदेत निषेध करत टेकडी संरक्षण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गानं लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. अड्याळ टेकडी हा गुरुकुंज मोझरीच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा असल्याचं सांगत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून कोणतंही अतिक्रमण किंवा दिशाभूल करणारे प्रयत्न सहन केले जाणार नाही असं या समितीनं स्पष्ट केलंय. अमृत नारी 2 ESR आउटलेट वॉल बदलण्याच्या कामासाठी आज ओमनगर फीडर पेन्स 4 तातडीचा शटडाऊन घेण्यात आलाय. त्यामुळे नारा, नारी, जरीपटका आणि नारा NIT कमांड एरियातील अनेक भागांचा पाणी पुरवठा सकाळी प्रभावित झाला आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन NMC OCW ने केलंय. प्राचार्य डॉ महेंद्रकुमार मेश्राम यांनी संकलित संपादित केलेल्या उजेड वास्तवाचे क्रांती संग्राम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात पार पडला. माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी विविध साहित्यिकांनी डॉ मेश्राम यांच्या साहित्याचं सामाजिक, संवैधानिक आणि आंबेडकरी विचारांच्या असलेलं योगदान अधोरेखित केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

0: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्वारेज यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. भारतात तंत्रज्ञानासोबतच खेळांचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी खेलो इंडिया ते ऑलिम्पिकच्या यजमानपदापर्यंत भारताचा क्रीडा संकल्प मांडला. खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळाल्याचं ते यावेळी म्हणाले. आगामी काळात बिग बॅश लीगचा एक कार्यक्रम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी यावेळी केली. खेळ हा सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रति लिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेष तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्रालयांनी स्पष्ट केलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहे. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश वानखेडे यांनी उपस्थित केली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरुवात होते आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजता आहेत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: का गठन किया था। मौसम विभाग ने उत्तराखंड में आज मूसलाधार वर्षा का अनुमान व्यक्त किया है। हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल के तराई वाले क्षेत्र, सिक्किम और पूर्वोत्तर भागों में अगले दो दिन तक मूसलाधार वर्षा होने की संभावना है। महिला क्रिकेट में इंग्लैंड ने भारत के साथ लंदन के लॉर्ड्स में एकमात्र टेस्ट मैच में टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। ताजा समाचार मिलने तक भारत ने 3 विकेट पर 122 रन बना लिए थे। ये पहला मौका है जब लॉर्ड्स मैदान पर महिला टेस्ट मैच खेला जा रहा है। फीफा फुटबॉल विश्व कप के क्वार्टर फाइनल में आज रात 12:30 बजे स्पेन का मुकाबला बेल्जियम से होगा। इससे पहले आज फ्रांस ने मोरक्को को 2-0 से हराकर सेमीफाइनल में प्रवेश किया। इसके साथ ही
1: दिस इज आकाशवाणी द न्यूज।
2: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
4: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार। जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी एसबीसी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर। आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा 50,000 रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज विधानसभेत केली। तसंच 2025 पर्यंतची कर्जमाफीची अट रद्द करण्यात आल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा करत हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं जाहीर केलं। या अधिवेशनात विधान परिषदेत 27 विधेयकं मंजूर झाली असून 1 विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं। अधिवेशनात एकूण 101 तास 10 मिनिटं कामकाज झालं। सदस्यांची सरासरी उपस्थिती 78% राहिली तर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे 35 मिनिटं कामकाज वाया गेल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच विधानसभेचं कामकाजही संस्थगित करण्यात आलं। यावेळी विधान परिषदेतले सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना निरोप देण्यात आला। या सदस्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे। आजच्या दिवसाच्या कामकाजाचा आढावा ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
5: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीने शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती। त्यावर मनीष चौधरी यांनी उपप्रश्न विचारला। ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली। जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत। त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं। अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित प्रस्ताव गमावले होते। यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली। याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली। आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती भेलोंडे।
4: महाराष्ट्रातील जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी आणि एसबीसी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं। खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी, शिक्षण किंवा निवडणुकीत लाभ घेतल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित लाभ रद्द करून वसुली केली जाणार आहे। अशा प्रकरणात 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि 2,000 ते 20,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील प्राधिकरणाची व्यवस्था असून त्याच्या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजातील व्यक्तींना पुनर्वसन कायद्यांत

अंतर्गत मिळालेल्या जमिनींचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या बांधवांना मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 पूर्ण मालकी हक्क करण्याचा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. विधानभवनात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत महसूल मंत्र्यांनी यासंबंधीचे महत्वपूर्ण निर्देश दिले. अमरावती महानगरपालिकेच्या कचरा उचल निविदा प्रक्रियेत कथित अनियमिततेच्या विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर 90 दिवसांच्या आत कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षतेखाली ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणणारी तिसरी ब्रिक्स वाहतूक कार्यगट बैठक काल नागपूर इथं सुरू झाली. पुढील 2 दिवसातील चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणि परस्परांकडून शिकण्याची भावना अधिक दृढ होणार असून या कार्यगटाच्या बैठकीनंतर उद्या 11 जुलै शनिवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथं ब्रिक्स

0: दोन दिवसातील चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणि परस्परांकडून शिकण्याची भावना अधिक दृढ होणार असून या कार्यगटाच्या बैठकीनंतर उद्या 11 जुलै शनिवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथं ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक होणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर आणि नागपूर नाशिक रोड मार्गावर 2 जोड्या अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी नागपूर विशेष गाडी 11 जुलै रोजी तर नागपूरच्या सीएसएमटी विशेष गाडी 12 जुलै रोजी धावणार आहे. तसंच नागपूर नाशिक रोड विशेष गाडी 12 जुलै आणि नाशिक रोड नागपूर विशेष गाडी 13 जुलै रोजी चालवण्यात येईल. या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून प्रत्येकी 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 SLR अशा एकूण 18 डब्यांसह धावतील. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मध्य रेल्वेने केलंय. रस्ते अपघातांमध्ये 21% घट नोंदवत यवतमाळ जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत यवतमाळ पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे अपघातांमध्ये 100 मृत्यूंमध्ये 53 तर जखमींच्या संख्येत 97% घट झाली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या कठोर कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे हे यश मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दादा मनोहरराव कल्लावार स्मृती प्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. लोकशाही प्रस्थापनेत महात्मा बसवेश्वरांचं योगदान या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक पंकज वंजारे हे व्याख्यान देणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर यांनी भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भुयार इथं भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविका जन आरोग्य समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा अधिक वापर पेपरवर्क कमी करणं आणि माता बाल आरोग्य लसीकरण आणि जनजागृती अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील 11 भूखंडांचं भाडेपट्टा करार शासनानं रद्द केले आहे. पुणे पणन संचालनालयानं 11 जूनच्या आदेशानुसार वादग्रस्त विकास आराखड्याचा ठरावही रद्द केलाय. आमदार डॉ आशिष देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर झालेल्या चौकशीत नियमभंग आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली असून पुढील प्रशासकीय कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसानं उघडीप दिली असून उकाड्यात वाढ झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या तसंच परवा देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार पदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सजॉर्ड मरीनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशी लढत होणार आहे. दीनदयाल शोध संस्थानाच्या दीनदयाल पुस्तक पेढीत मार्फत नागपुरातील 30 ते 35 शाळातील आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वह्यांचं वितरण आज करण्यात आलं. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ बाबासाहेब नंदन पवार यांनी विद्यार्थ्यांनी समाजहिताचं ध्येय ठेवून कार्य करण्याचा निर्धार करावा असं आवाहन यावेळी केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र SC ST VJNT OBC SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर. आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 आणि 22 सेकंद झालेली आहेत. सातारा कार्यक्रम सांज झाला. श्रोते हो, देशाचे वीर जवान आपल्या भारतभूचे रक्षण करतात अगदी प्राणपणाने. सीमारेषांवर सदैव तैनात असणारे आमचे सैनिक रणरणत्या उन्हात, धोधो पावसात आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत देखील आपला भारतभूचं रक्षण करतात. ऐकूया आशा भोसले यांच्या सवरात पाहुरे किती वाट या चित्रपटातलं हे गीत आहे. गदी माडगोळकर यांचं, संगीतकार दत्ता डावजेकर.
1: नागरिकाचा

श्रोते हो, आपली पृथ्वी पाच तत्वांनी बनलेली आहे. माती, खडक आणि इतर घनपदार्थांचं स्वरूप आहे. सोबतच आणखी अंतर्भावतो तो म्हणजे वायू, अग्नी आणि पाणी यांचा. वसंत प्रभू यांच्या संगीतात सजलेली पी सावळाराम यांची रचना, गृहदेवता या चित्रपटासाठी स्वर लता मंगेशकर यांचा.

दरवर्षी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पाणी अर्थात जलदिन जगभर साजरा करण्यात येतो. या दिवसाचं महत्त्व जगातील सर्वच राष्ट्रांना कळलं आहे, कारण पाणी जल. बनाबापू चित्रपटातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात. मुरलीधर गोडे यांची शब्दरचना आणि ऋषिराज यांचं संगीत.

0: नहीं बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
1: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। For contact, call 709-03-07-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
2: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा।
3: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
4: पाणी हेच जीवन आहे किंवा जल ही जीवन आहे यामुळे आज खरोखर सार्थ ठरत आहेत, कारण आज भासणारी पाणी टंचाई आणि उन्हाळ्यात तर याची जास्तच जाणीव होते। गंगाधर म्हांबरे यांचं हे गीत आहे, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं। सोबती चित्रपटासाठी स्वर आशा भोसले यांचा।

पाण्याची साठवणूक हीच पाण्याची निर्मिती, ही संकल्पना आज आपण अंमलात आणली तरच भावी पिढीला पाण्याची कमतरता भासणार नाही, हे मात्र नक्की. आणि हो, काही वर्षांनी मानवाला मोफत उपलब्ध हे पाणी विकत घेऊन वापरावं लागणारच आहे, त्याची चुणूक आजच आपण पाहत आहोत. आशा भोसले, अंजली मराठे, रवींद्र साठे यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची शब्दरचना, चौकट राजा चित्रपटासाठी संगीत आनंद मोडक यांचं.

नदी, तळे, तलाव, विहिरी, बावड्या, बारव हे आज मानव तसेच पशुपक्ष्यांचे जलसाठे आहेत. पाण्यावाचून जीवन हा विचार आपण स्वप्नातही पाहू शकत नाही, हेच मात्र खरं. तारका चित्रपटासाठी पी साळवाराम यांची शब्दरचना, वसंत प्रभू यांच्या संगीत निर्देशनात स्वर लता मंगेशकर यांचा.

या पाण्याचा साठ्याचा योग्य वापर आजच आपण केला तर भविष्यात पृथ्वीवर असणारे मानव पशु पक्षी आणि रता वृक्षवल्ली बहरलेली असतील. मानवी जीवन नेहमी सुख आणि दुःखानं व्यापलं असतं. दुःख म्हणजे त्रागा, काळजी आणि चिंता, आणि चिंतनं मन आणि शरीर व्याधीग्रस्त होतं. तर सुख म्हणजे काय? तर समाधान. श्रमलेल्या थकलेल्या शरीराला आणि मनाला गरज असते फक्त पाण्याची. थंड पाण्याचा एक हपका सगळे श्रम आणि थकवा एका क्षणात दूर करतो. पहा ना, ओंजळभर पाणी किती किमया करते. पाणी सर्वांचे जीवन, आम्हा सर्वांचा तो प्राण. नाही याचा पर्याय काही, पाण्याविन जग विराण. नवरा माझा नवसाचा चित्रपटातलं हे गीत आहे जगदीश खेबोडकर यांचं, जितेंद्र कुलकर्णी यांचं संगीत आणि सोनू निगम आणि सहकाऱ्यांचा स्वर.

0: हेलो डॉक्टर, इस कार्यक्रम संबंधी ये जानकारी है का सोमवार दिनांक 13 जुलाई 2026 को सुबह 10 बजे आकाशवाणी नागपुर केंद्र और विविध भारती नागपुर से एक ही समय प्रसारित होने वाले हेलो डॉक्टर इस लाइव फोन इन कार्यक्रम का विषय होगा कर्क रोग। आपके सवालों के जवाब देंगे डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोता हमें सीधे सवाल पूछ सकते, इसके लिए हमारे फोन नंबर से 6940067256001 और 2529266। तो सुनना ना भूलिएगा और फोन करके शिरकत भी करिएगा लाइव फोन इन कार्यक्रम हेलो डॉक्टर 13 जुलाई 2026 को सुबह 10 बजे आकाशवाणी नागपुर केंद्र और विविध भारती से एक ही समय पर। विविध भारती का यह नागपुर केंद्र है, आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपुर संस्कृति भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून बीएससी ऑनर्स इन सेमीकंडक्टर मटेरियल्स अँड डिव्हायसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे। इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमासाठी स्पॉट प्रवेश सुरू असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत। सेमीकंडक्टर उद्योगातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेता इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राचा विद्यार्थी तेजकुमार सत्यनारायण बंडीवार यांची भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल इग्नूनं अभिनंदन करत विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी यश असल्याचं म्हटलं आहे। देशातल्या विजेच्या मागणीपैकी गेल्या महिन्यात 50%हून अधिक मागणी हरित ऊर्जेद्वारे पूर्ण झाल्याची माहिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज समाज माध्यमांवर दिली। या महिन्याच्या 6 तारखेला एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता। भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेची वाढती क्षमता आणि विश्वासार्हता यांचं हे एक उत्तम उदाहरण असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी पक्षाचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत ठाम असून काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं। संभाजीनगर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चेसाठी अधिकारी अनुपस्थित राहिल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारची भूमिका असंवेदनशील आणि बेजबाबदार असल्याची टीका केली। अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली। आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला। 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। या पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।
0: यह है विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा, देश की सुरीली धड़कन। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 MHz पर। शाम के 7 बजने वाले हैं। कुछ ही पलों में फौजी भाइयों के लिए पेश की जाएगी जयमाला। इंतजार चंद लम्हों का।

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसानं उघड दिली असून उकाड्यात वाढ झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या तसंच परवा देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
1: यह है विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन. ध्वनि तरंगों के ताल पर आपने इस समय ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 106.6 MHz पर. रात्रि के 8:45 होने वाले कुछ ही पलों में आप सुनेगा दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार. प्रतीक्षा समाचारों की चंद लम्हों के लिए.